0: होली श्रीदीप नारायण भगवान की जय श्री श्रीदेव पुरी जी महादेव की जय श्री सतगुरु स्वामी माधवानंद जी भगवान की जय विश्व गुरु श्री स्वामी माहेश्वरानंद जी गुरुदेव की जय
1: Hariom, ja by som vás chcela poprosiť, keď sa vraciate od Vishva Gurudžiho, aby ste neprechádzali popred kamery. Nekrižujte popred kamery, kľudne choďte poza Swamijiho. I would like to ask you when you return to your place, please don't cross, don't walk in front of the cameras. You don't hesitate to go behind Vishva Guruji. Thank you. Ďakujem.